सो क्यों विसरे मेरी माए साचा साहेब साचे नाए राव साचे नाम कि तिल वडियाई आख सके कीमत नहीं पाई जे सब मिलके आखण पाए वड्डा ना होवे घाट ना जाए